0: नमस्कार श्रोते हो, वेलिंग्टन मधून माय बोलीचा आवाज आपण ऐकत आहात. माय बोली नभोवाणी. मी आहे गीता.
1: आणि मी दयानंद. माय बोली नभोवाणीच्या सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
0: गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या आणि अज्ञानातून ज्ञानाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या प्रत्येक गुरूंना मनापासून धन्यवाद म्हणण्याचा दिवस.
1: आपण सर्वांनी हा श्लोक, सुंदर श्लोक ऐकलेलाच आहे.

0: नमः।
1: गुरु म्हणजे केवळ पुस्तकातलं शिक्षण देणारी व्यक्ती नव्हे, योग्य वेळी योग्य दिशा दाखवणारा प्रत्येक जण आपल्या आयुष्यात गुरुच असतो।
0: सर्वप्रथम आपले आई वडील, शिक्षक, आजी आजोबा, मित्र आणि जीवनातील अनुभव देखील आपल्याला खूप काही शिकवतात।
1: श्रोते हो, चला तर मग आजची सुरुवात करूया एका सुंदर भक्तिगीताने।

0: वाह, किती सुंदर संदेश आहे या अभंगात. संत एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की गुरु म्हणजेच परब्रह्म आणि परमेश्वराचं रूप.
1: गीता, तुम्हाला आणखीन बाकी सगळ्या आपल्या श्रोत्यांना मी आज प्रश्न विचारणार आहे. छोटासा प्रश्न आहे, तुमच्या आयुष्यात असा कोणता गुरु आहे ज्याने तुमचं आयुष्य बदललं?
0: त्यांचं नाव, एखादी सुंदर आठवण किंवा त्यांच्यासाठी तुमचा संदेश आम्हाला नक्की पाठवा. तुम्ही आम्हाला 04-385-8783 या नंबरवर कॉल करू शकता किंवा आमच्या फेसबुक पेजवरही तुमचा संदेश पाठवू शकता. श्रोते हो, गुरुपौर्णिमा आपण दरवर्षी साजरी करतो, पण गुरुपौर्णिमेचा इतिहास जाणून घेण्याशिवाय हा दिवस पूर्ण होणार नाही.
1: मंडळी, गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी व्यास यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यांनी वेदांचे संकलन केले, महाभारताची निर्मिती केली आणि भारतीय ज्ञान परंपरेला अमूल्य योगदान दिलं.
0: म्हणूनच त्यांना आदिगुरु म्हणून सन्मान दिला जातो.
1: त्यातूनच एक सुंदर विचार सुचला, ज्ञान देणारा शिक्षक असतो, ज्ञान देणारा शिक्षक असतो, पण आयुष्य घडवणारा गुरु असतो.
0: आणि गुरु दिशा दाखवतात, योग्य अयोग्याची जाणीव करून देतात, पण त्या दिशेने चालायचं मात्र आपल्यालाच असतं.

0: वाह, किती सुंदर गाणं नाही. बरं गीता, महाराष्ट्राच्या संत परंपरेत गुरु शिष्य या नात्याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे मोठे बंधू सद्गुरु निवृत्तीनाथ.
1: आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना केवळ अध्यात्माचा मार्ग दाखवला नाही तर समाजासाठी कसं जगायचं, लोकांच्या कल्याणासाठी कसं काम करायचं याचीही प्रेरणा दिली.
0: आणि याच प्रेरणेतून जन्माला आली आपली भावार्थ दीपिका, म्हणजेच आपली ज्ञानेश्वरी. आजही लाखो लोकांना जीवनाचा मार्ग दाखवणारा हा अमूल्य ग्रंथ आहे.
1: खरंय, गुरु म्हणजे फक्त ज्ञान देणारा नाही तर आपल्या आत दडलेल्या क्षमतेची ओळख करून देणारा असतो.
0: अगदी बरोबर. गुरु आपल्याला स्वतःला ओळखायला शिकवतात आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात.
1: श्रोते हो, तुम्हाला माहीत असेलच आपल्या भारतीय परंपरेत श्री दत्तात्रय हे आद्य गुरु मानले जातात.
0: हो, दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती

0: तीनचे एकत्रित स्वरूप मानले जाते.
1: ब्रह्मा म्हणजे उत्पत्ती, विष्णू म्हणजे स्थिती आणि महेश म्हणजे लय. आणि इथे लय म्हणजे शेवट नाही बरं का, तर ती एक पूर्णत्वाची अवस्था आहे. एखादी गोष्ट पूर्णत्वाला जाऊन तिच्या मूळ स्वरूपात विलीन होते आणि याच पूर्णत्वातून पुन्हा नव्या उत्पत्तीसाठी मार्ग तयार होतो.
0: या तिन्ही शक्तींचं प्रतीक असलेले दत्तात्रेय ज्ञान, समतोल, वैराग्य आणि आध्यात्मिक उन्नतीचे दैवत मानले जातात.
1: दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होत ऐकूया आपलं पुढचं भक्तिगीत.
0: गीता हे मला गाणं इतकं आवडतं ना, अतिशय सुंदर आहे.

0: लगेच लगेच दत्ता दर्शनला आणि जायाचं आणि जायाचं जायाचं
1: आम्ही येणार.
0: अरे आनंद पोटात माझ्या काय वाडीला
1: आहा.
0: अरे आनंद पोटात माझ्या औदमपूर
1: नरसोबाची वाडी राहिली.
0: अरे आनंद पोटात माझ्या. अरे बाबा गाणगापूर
1: हा तिकडे जाऊया आपलं.
0: अरे आनंद पोटात माझ्या माहिती नादे माहिती नाद आनंद पोटात माझ्या माहिती नादे माहिती नाद.

0: श्रोतेहो, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला रामायणातील एक अतिशय सुंदर प्रसंग आठवतो.
1: अरे वा, मला आणि आपल्या श्रोत्यांनाही ऐकायला नक्की आवडेल.
0: ही कथा आहे महर्षी सुतीक्ष्ण यांची. महर्षी सुतीक्ष्ण हे महान ऋषी अगस्त्य यांचे शिष्य होते. गुरुप्रती त्यांची सेवा, नम्रता आणि भक्ती अतिशय विलक्षण होती. एकदा वनवासाच्या काळात भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण आश्रमातून प्रवास करत असताना महर्षी सुतीक्ष्ण यांच्या आश्रमात आले. स्वतः प्रभू श्रीराम आपल्या आश्रमात आले आहेत हे समजताच सुतीक्ष्ण ऋषी आनंदाने भारावून गेले. ते प्रभूंच्या स्वागतासाठी धावत बाहेर आले, पण त्या क्षणी त्यांच्या मनात एक विचार आला.
1: काय विचार होता तो?
0: त्यांनी मनात म्हटलं, आज माझ्या दारी स्वतः प्रभू श्री राम आले आहेत, पण या परमेश्वराला ओळखण्याची दृष्टी मला कोणी दिली? माझ्या गुरूंनी. ज्ञान दिलं ते गुरूंनी, भक्तीचा मार्ग दाखवला तो गुरूंनी, आणि प्रभू श्री राम यांना ओळखण्याची पात्रता दिली तीही गुरूंनीच. म्हणूनच सुतीक्ष्ण ऋषींनी प्रथम आपल्या गुरु अगस्त्य मुनींचे स्मरण केले, मनोमन त्यांच्या चरणी वंदन केले आणि त्यानंतरच भगवान श्रीराम यांना प्रणाम केला.
1: वा, किती सुंदर संदेश आहे ना. याचा अर्थ देवापेक्षा गुरु मोठे असा नाही, तर देवाला ओळखण्याची दृष्टी देणाऱ्या गुरूंच्या ऋणाची जाणीव आहे.
0: गुरूंच्या कृपेनेच आपल्याला ज्ञान मिळतं, विवेक जागतो आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. श्रोते हो, आपल्या आयुष्यातील सर्व गुरुजनांना मनापासून धन्यवाद देत ऐकूया गुरुमहिमेचा भाव.

0: वाह. आणि माहिती आहे का की गुरुचरित्र वाचणं हे एक अतिशय पुण्याचं काम समजलं जातं बरं का. अशाच या गुरुमहिमेला समर्पित एक अतिशय सुंदर गीत आपण आता ऐकणार आहोत.
1: गुरूंचं स्थान आपल्या जीवनात किती अनमोल आहे हे व्यक्त करणाऱ्या ऐकूया काही सुंदर ओळी. गुरुविणे अन्य न काही रुचे मज, गुरुपदी मन रंगले. गुरु ना माविण अन्य ना रुचे, गुरुभजनी रंगले. गुरु माझा ध्यास, गुरु माझा श्वास, गुरुपदी वास भाग्य माझे. गुरु माझा प्राण, गुरु वेद प्रमाण, गुरुपदी शरण निश्चिंत मी. चला श्रोते हो, काही क्षण मन शांत करूया आणि अनुभव घेऊया गुरूंच्या आशीर्वादाच्या या सुंदर भावनेचा.

0: श्रोते हो, या सुंदर गीतानंतर आपण असा विचार करूया की आजच्या या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमातून आपण काय संदेश घेतला. मला असं वाटतं आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला घडवलं, शिकवलं आणि योग्य मार्ग दाखवला त्या सर्व गुरुजनांप्रती आपण कायम कृतज्ञ राहूया.
1: खरंय, कारण गुरु म्हणजे फक्त शिकवण देणारी व्यक्ती नाही, गुरु म्हणजे विश्वास देणारी शक्ती आहे.
0: ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, पडल्यावर पुन्हा उभा राहायला शिकवलं आणि स्वप्न पाहण्याचं धैर्य दिलं, त्या सर्व गुरुजनांना आजचा दिवस समर्पित.
1: श्रोते हो, आजपासून माय बोली नभोवाणीवर आम्ही एक नवीन सदर सुरू करत आहोत. आपल्या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत आहेत श्री अभिषेक जोशी.
2: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात माय बोली नभोवाणी. मी अभिषेक जोशी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे न्यूझीलँड, जगभरातील, भारतातील आणि आपल्या महाराष्ट्राच्या आजच्या ठळक बातम्या. आज शनिवार 1 ऑगस्ट 2026. चला तर मग वळूया बातम्यांकडे. सुरुवात करूया आपल्या न्यूझीलँडच्या बातम्यांनी. या आठवड्यात नॉर्थ आयलँडच्या आकाशात एक प्रचंड मोठा आणि ब्राईट फायरबॉल मिटिऑर पाहायला मिळाला. या मिटिऑरमुळे आलेले सोनिक बूम्स आणि आवाज इतके मोठे होते की खाली जमिनीवरही झटके जाणवले. ॲस्ट्रॉनॉमर्सच्या मते हे स्पेसमधील एक रेअर साईट होते ज्याने सर्व नागरिकांना कम्प्लिटली अमेज केले. आता वळूया इंटरनॅशनल न्यूजकडे. युरोपमधील फ्रान्स आणि स्पेनमध्ये भयानक वाईल्ड फायर सुरू आहेत ज्यामुळे लाखो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. दुसरीकडे अमेरिकामध्ये उन्हाळ्यात ब्लड शॉर्टेज निर्माण झाल्यामुळे देशात नॅशनल ब्लड क्रायसिस जाहीर करण्यात आले आहेत. भारताच्या बातम्या पाहता आसाममध्ये फ्लड्समुळे मृत्यूंची संख्या 78 पोहोचली आहे, तर ओरिसामध्ये महानदी नदीच्या पाण्याचे लेवल्स वाढल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आलं असून 6 लाखांहून अधिक लोक इफेक्ट झाले आहेत. क्रीडा क्षेत्रातून मात्र आनंदाची बातमी आहे. ग्लासगो इथे सुरू असलेल्या 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा याने जॅव्हलिन थ्रोच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तसेच भारताचे तब्बल 10 बॉक्सर्सनी सेमीफायनल्समध्ये प्रवेश निश्चित करून नवीन रेकॉर्ड सेट केला आहे. आणि शेवटी आपल्या महाराष्ट्रातील काही इंटरेस्टिंग बातम्या. पुणे शहरात पावसाने 119 वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. जुलै महिन्यात पुण्याचे इतिहासातील सर्वात जास्त पावसाचा महिना ठरला आहे, जिथे 500 मिलीमीटरहून अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. दुसरीकडे एक स्केरी इन्सिडेंट समोर आला आहे. महाराष्ट्राच्या तोरणमल हिल स्टेशनवर झिप लाईनमध्ये टेक्निकल इश्यू आल्याने

0: एक टुरिस्ट तब्बल 3,500 फूट खोल दरीवर वऱ्याच्या वरी लटकून राहिला. लकीली त्या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, पण ह्या घटनेने सगळ्यांना शॉक दिला. ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या. अधिक माहिती आणि छान गाण्यांसाठी ऐकत रहा आपली लाडकी मायबोली नभोवाणी. धन्यवाद.
1: अभिषेक, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये अशा छान बातम्या आम्हाला देत राहाल याबद्दल माझी खात्री आहे.
2: धन्यवाद अभिषेक. श्रोते हो, आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. मी गीता
1: आणि मी दयानंद
2: माय बोली नभोवाणीकडून सर्व श्रोत्यांना
1: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
2: पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी नव्या गप्पा आणि विशेष श्रावण भागासोबत.

0: श्रोतेहो, हे सुंदर गाणं पुर्या कल्याण या रागामध्ये सुधीर फडके यांनी बांधलेलं होतं. आणि पुढच्या शनिवारी 4:30 ते 5 या दरम्यान आपण हाच प्रोग्रॅम परत ऐकणार आहोत. आणि यावेळेला विषय आहे श्रावण. श्रावण आला आहे श्रोतेहो, आणि त्याचं आपण छान स्वागत करूया.
1: Hi, New Zealand on air. Thanks for bringing us Wellington Access Radio.
2: Yassas and hello. If you like Greek music, listen every Sunday between 2 and 3 p.m. to the Greek Orthodox Community Program for the best in Greek music as well as community notice bulletin. You can hear it all on Wellington Access Radio.